नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मी आहे आपला रेडिओ होस्ट कृष्णा. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो आपल्या रोजच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे, वाहतूक व्यवस्था आणि तिचा इतिहास. हो, म्हणजे आज आपण शाळेत, ऑफिसमध्ये, बाजारात किंवा दुसऱ्या शहरात जितके सहजपणे पोचतो तितकं हजारो वर्षांपूर्वी माणसासाठी प्रवास करणं किती कठीण होतं ह्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मानवाच्या प्रगतीसोबत वाहतुकीची साधने बदलत गेली आणि त्या बदलांनी संपूर्ण जगाचे स्वरूप बदलले. मित्रांनो, सुरुवातीच्या काळात माणूस पूर्णपणे पायी प्रवास करत होते. त्यावेळी रस्ते नव्हते, दिशादर्शक नव्हते आणि वाहनांची तर कल्पनाही नव्हती. लोक जंगलातून, डोंगरातून, नद्यांमधून चालत पोहत प्रवास करायचे. एखाद्या गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी अनेक दिवस लागून जायचे. बरोबर आहे ना? तर जिवंत राहायचं आहे ह्या गरजेमुळे माणूस सतत नवनवीन मार्ग शोधत राहायचे. हळूहळू मानवाने प्राण्यांचा उपयोग वाहतुकीसाठी सुरू केला. घोडे, बैल, उंट, हत्ती या सगळ्यांचा वापर करून प्रवास थोडासा वेगवान झाला आणि थोडासा सोपाही. विशेषतः वाळवंटी भागात उंट तर डोंगराळ भागामध्ये घोडे महत्त्वाचे साधन बनू लागले. व्यापारासाठीही प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाऊ लागला. ह्याच काळात कारवा ही संकल्पना विकसित झाली आणि जगामध्ये व्यापारी मोठ्या समूहाने प्रवास करू लागले. मित्रांनो, वाहतुकीच्या प्रवासासोबत आपल्या गाण्यांचा प्रवासही पुढे वाढवूया आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया पंडित भीमसेनजींनी गायलेल्या ह्या भजनासोबत.

0: मित्रांनो, यानंतर मानवाच्या इतिहासातील सर्वात मोठा शोध आला, तो म्हणजे चाकाचा शोध. हा शोध इतका महत्त्वाचा होता की त्याने वाहतुकीचे भविष्य पूर्णपणे बदलून टाकले. चाकामुळे गाड्या तयार होऊ लागल्या आणि बैलगाड्या, रथ ह्यासारखी वाहनं वापरात आली. वस्तूंची वाहतूक जलद होऊ लागली आणि गावांमधील संपर्क वाढला. प्राचीन काळात राजे महाराजे रथांचा वापर करत होते. युद्धांमध्येही रथांना खूप महत्त्व होतं. महाभारत आणि रामायणसारख्या इतिहासातही रथांचा उल्लेख आपल्याला दिसतोच. त्याचवेळी सामान्य लोक बैलगाड्यांमधून प्रवास करायचे. अनेक ग्रामीण भागांमध्ये तर आजही बैलगाड्या आपल्याला पाहायला मिळतात, जे आपल्या इतिहासाचेच प्रतीक आहेत. श्रोते हो, आजच्या धावपळीच्या ह्या जीवनात माणूस कामात इतका व्यस्त झाला आहे की कुटुंबासाठी आता वेळ कमी होत चालला आहे. आई वडील, भाऊ बहीण आणि आपल्या जवळच्या व्यक्तींशी संवाद कमी होऊ लागलेत. आपण हे आठवण ठेवायला हवं की अडचणीच्या काळात हेच कुटुंब आपल्याला साथ आणि धैर्य देतं. लहान मुलांवरही कुटुंबासोबत वेळ घालवल्यास चांगला परिणाम होतो आणि त्यांचे संस्कार मजबूत होतात. तुम्ही कदाचित असं म्हणाल की गोष्ट तर अगदी बरोबर आहे, पण आता या व्यस्त जीवनातून वेळ काढू कसा? तर मित्रांनो, ऐकूया मानसी म्हस्कर यांचे विचार. विषय आहे पारिवारिक वेळेचं नियोजन.
1: नमस्कार मित्र हो, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि घरातले सगळे कसे आहेत? माहीत नाही घरातले कसे आहेत हा प्रश्न ऐकायला खूप साधा वाटतो, पण खरं सांगू का, याचं उत्तर द्यायला आपल्याला विचार करावा लागत आहे. कारण आपल्याला ते रोज दिसतात, आपण त्यांच्या सोबतच राहतो, पण त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे आपल्याला खरंच माहीतच नाही. आई हसताना दिसते पण ती थकली आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. वडील शांत बसलेले दिसतात पण त्यांच्या डोक्यात किती चिंता आहेत हे आपण जाणून घेतो का? मुलं मोबाईलमध्ये गुंतलेली दिसतात पण त्यांना आपल्याला आपल्याशी काही बोलायचं आहे याची जाणीव आहे का? आपल्या पत्नीला किंवा पतीला आपल्यासोबत मनमोकळे क्षण घालवायचे असतात

पण आपलं त्याच्याकडे लक्ष असतं का? उत्तर, उत्तर फक्त शांतता. मित्र हो, आपण एकमेकांना रोजच बघतो, पण एकमेकांना समजून घेतो का? कदाचित नाही. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी गोष्ट आहे तुमची, माझी आणि आपल्या सगळ्यांच्या घराची, जी खरं तर खूप साधी आहे पण आजच्या काळात मात्र हरवत चालली आहे, ती म्हणजे पारिवारिक वेळ. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा पारिवारिक वेळ म्हणजे काय? सांगते, त्याचे उत्तर मी एक प्रश्न विचारूनच देते. मला सांगा, तुम्ही शेवटी सर्वांनी एकत्र बसून कधी गप्पा मारल्या आहेत? किंवा कधी तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या घरी पूर्वी जसे राहायला जायचात तसे राहायला गेला आहेत? किंवा तुमच्या मित्रांबरोबर मनमोकळे मनसोक्त बागडला आहात? आठवतंय का? की आठवण्याचा प्रयत्न करावा लागतोय? तर मंडळी, कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन एकमेकांसोबत मनापासून घालवलेला वेळ म्हणजेच पारिवारिक वेळ. चला, तुम्हाला अगदीच जास्त नाही पण 15-20 वर्ष मागे नेते. डोळे मिटून तुम्ही तुमच्याच 15-20 वर्षांच्या आधीच्या घरात प्रवेश करा. काय दिसतंय? एक मोठं घर, अंगण, संध्याकाळची वेळ, आजी आजोबा अंगणात बसलेले, तुम्ही तुमच्या भावंडांसोबत त्यांच्या भोवती खेळत आहात. आई स्वयंपाक करत, वडील रेडिओवरील गाणे ऐकत आरामात खुर्चीवर बसलेले, आणि घरात संवाद आणि आपुलकीची मुक्त देवाणघेवाण होत आहे. तेव्हा वेळ काढावा लागत नव्हता, तो आपोआप मिळायचा. आणि आता पुन्हा तुमच्या वर्तमानात तुमच्याच घरात परत या. आता काय दिसतंय तुमच्या घरात? मोजून चार माणसं. त्यात पत्नी किंवा पती मोबाईलवर रील्स बघत आहे, वडील न्यूज चॅनल पाहत आहेत, आई एकटीच देवाचे नाव घेत बसली आहे, मुलं सोशल मीडियामध्ये व्यस्त आहेत. सगळे एकत्र असूनही एकमेकांसाठी अनोळखीसारखे वागत आहेत. हेच एकत्र असणे आणि एकत्र वेळ घालवणे यामध्ये मोठा फरक आहे. हे ऐकायला जरी विनोदी वाटत असलं तरी हे सध्याचं विदारक वास्तव आहे, हर घर की कहाणी आहे. पारिवारिक वेळ म्हणजे नेमकं काय? फक्त एकत्र बसणं म्हणजे पारिवारिक वेळ नाही, तर परिवाराच्या इतर सदस्यांना ऐकणं आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणे म्हणजे पारिवारिक वेळ. पूर्वी वेळेला कोणत्याही प्रकाराचं वेगळं पारिवारिक वेळेचं नियोजन करावं लागत नव्हतं, कारण तो वेळ आपोआप मिळत होता. त्या काळात तंत्रज्ञानाची साधनं नव्हती, मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया या गोष्टींचा प्रभाव नव्हता, त्यामुळे माणसांकडे एकमेकांसाठी वेळ होता. आता आपण एकमेकांशी संवाद साधणं तर दूरच, पण एकमेकांना भेटणे सुद्धा टाळतो. आधीसारखे आपण आपल्या नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या घरी न सांगता जात नाही, फोन करून त्यांचा वेळ मागून जावं लागतं. हो, मान्य आहे पूर्वी घरं मोठी असायची, आताची घरं लहान झाली आहेत, पण मित्र हो, घर मोठं असणं महत्वाचं नाही, घरातल्या माणसांचं मन मोठं असणं महत्वाचं आहे. आधी ज्या मित्राच्या किंवा नातेवाईकांच्या घरी आपण न सांगता जाऊन तिथे अगदी मनमोकळे राहायचो, बागडायचो, ते घर अजूनही तिथेच आहे. पण मग तरीही आता आपल्याला तिथे जाताना का मनात अनेक प्रश्न पडतात? त्यांच्या घरी जायला सुद्धा मन धजावतं. पण अहो, मित्रांचं नातेवाईकांचं घर तिथेच आहे, अंतर लांबलेलं नाही, मनाचं अंतर मात्र लांबत चाललं आहे. हे अंतर आपण निश्चितच कमी करू शकतो. त्यासाठी काही मोठे बदल करायची गरज नाही, छोट्या छोट्या गोष्टी पुरेशा आहेत. एकत्र जेवण करा, अधूनमधून का होईना नातेवाईकांच्या घरी किंवा मित्रांच्या घरी न सांगता न कळवता जाऊन या, त्यांची विचारपूस करून या. शिवाय सण उत्सव एकत्र साजरे करा, छोट्या सहली आयोजित करा, घरातील कामे वाटून घ्या, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकमेकांना वेळ द्या. या गोष्टींमुळे कुटुंबातील बंध अधिक मजबूत होतात. अशा क्षणांमध्ये केवळ वेळ घालवला जात नाही, तर आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुंदर आठवणी निर्माण होतात.

0: रोज किमान काही मिनिटे किंवा आठवड्यातून एक दिवस कुटुंबासाठी राखून ठेवला तर नात्यांमध्ये ऊब आणि जिव्हाळा टिकून राहतो. पण एकत्र येताना मात्र डिजिटल डिटॉक्स करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमची डिजिटल साधने बाजूला ठेवून मी तुम्हाला माझंच उदाहरण देते. मागच्या आठवड्यात आम्ही दोघी बहिणी पहिल्यांदा इतक्या वर्षात दोघीच एकत्रच पुण्याला आमच्या आजोळी गेलो होतो. तिथे जाऊन आम्ही आमच्या आजोळचं पडीक असं घर पाहिलं, जुन्या आठवणींना उजाळा दिला. आम्ही दोघी त्या 2 दिवसात पुन्हा आमचं बालपण जगलो. दोघींनी खूप गप्पा मारल्या, आमच्यातलं मार्गातलं अंतर मनाने कमी केलं. आम्ही दोघींनी मिळून आमच्या मामा मामींच्या घरी अचानक जाऊन त्यांना सरप्राईज दिले. त्यांना सुद्धा अतिशय आवडलं. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना आम्हाला पाहून खूप आनंद झाला. डोळ्यात हर्षाश्रू घेऊन आम्ही दोघी बहिणी परतलो. खरंच यालाच का म्हणतात एक श्रेष्ठ पारिवारिक वेळेचे नियोजन? कदाचित हो. मित्र हो, आज आपण खूप काही मिळवतोय, पण जर आपल्या माणसांसोबत वेळ दिला नाही तर आपण काय गमावतोय हे कधी कळणारही नाही. शेवटी आयुष्यात कितीही यशस्वी झालो, कितीही पैसा कमावला, तरी जर आपल्या माणसांसोबत वेळ घालवला नाही तर त्या यशाला काही अर्थच राहत नाही. कारण खरी संपत्ती ही पैशात नसते, ती नात्यांमध्ये असते. घरातल्या माणसांसोबत घालवलेला वेळ हा कोणत्याही औषधांपेक्षा प्रभावी असतो, कारण तो फक्त मनालाच नाही तर संपूर्ण आयुष्याला बरे करतो. मित्र हो, थोडं थांबा आणि विचार करा. आपण आयुष्य जगतोय की फक्त मॅनेज करतोय? एक दिवस असा येईल जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल पण फोन करण्यासाठी आई नसेल, वाट बघण्यासाठी बाबा नसतील आणि शेअर करण्यासाठी कुटुंब नसेल. आणि म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. कुटुंबासाठी वेळ हा ऑप्शन नाही तर प्रायोरिटी असावा. नात्यांना जपण्याचा, एकमेकांना समजून घेण्याचा आणि जीवन अधिक आनंदी व समृद्ध करण्याचा एक सुंदर आणि आवश्यक प्रयत्न करत आपल्या सुंदर आयुष्यात बदल करण्यासाठी पहिले पाऊल आपण टाकून तर बघूयात. समोरचा आपोआप आपल्या दिलेल्या हाकेला उत्तर देईल. आपण पुढे केलेल्या हाताला हातात धरून आपल्यामधलं अंतर कमी करण्यासाठी पुढे पाऊल तो सुद्धा टाकेल. हीच वेळ नात्यांचे संवर्धन आहे. ही वेळ म्हणजे प्रेम, विश्वास आणि आपुलकी यांची गुंफण आहे. शेवटी इतकेच सांगेन की जग जिंकण्यासाठी वेळ सगळे देतात, पण जो घरासाठी वेळ देतो तोच खऱ्या अर्थाने आयुष्य जिंकतो. मित्र हो, आपण आयुष्यात खूप काही कमावतो, पैसा, यश, नाव, प्रतिष्ठा, पण या सगळ्या धावपळीत जर आपल्या माणसांसाठीच वेळ दिला नाही तर ही कमाई अपुरीच राहते. कारण शेवटी आपल्या आठवणींमध्ये मोठी घरं, महागड्या वस्तू राहत नाहीत. राहतात त्या फक्त एकत्र घालवलेल्या क्षणांच्या उबदार आठवणी. म्हणून आजपासून थोडा वेळ जाणीवपूर्वक काढूयात आपल्या माणसांसाठी, त्यांच्या मनासाठी आणि काही वेळ आपल्या स्वतःसाठी सुद्धा. कारण आपण आपल्यासाठी वेळ काढला तर इतरांना आपला वेळ बेधडक देऊ शकतो. चला तर मग, वाट कोणाची पाहत आहात? आजच मित्राच्या घरी जाऊन त्याला सरप्राईज देऊ. येताय ना?
1: मित्रांनो, गोष्ट होत होती वाहतुकीच्या प्रवासाची, तर आता बघूया पाण्यावरील वाहतुकीचा विकास. हा खूप एक महत्वाचा टप्पा होता. सुरुवातीला लाकडाच्या ओढक्यांचा उपयोग करून लोक नद्या पार करायचे, नंतर छोटी बोट तयार झाली आणि पुढे मोठमोठी जहाजे निर्माण झाली. समुद्री मार्गामुळे देशोदेशी व्यापार वाढला. मसाले, कापड, सोने आणि इतर वस्तू जहाजांद्वारे जगभर पोहोचू लागल्या. यामुळे अनेक नवीन संस्कृती एकमेकाच्या संपर्कात आल्या. 18व्या शतकात औद्योगिक क्रांती सुरू झाली आणि वाहतुकीच्या क्षेत्रात खूप मोठे बदल घडू लागले. स्टीम इंजिनचा शोध लागला आणि जगाने प्रथमच रेल्वे पाहिली. रेल्वेमुळे मोठ्या प्रमाणावर लोक आणि माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जलद गतीने

पोचू लागले. हा बदल त्या काळासाठी अगदीच क्रांतिकारक होता. भारतामध्ये 1852-53 साली पहिली रेल्वे मुंबई आणि ठाणेच्या मध्ये सुरू झाली. त्या दिवसापासून भारतीय रेल्वेचा प्रवास सुरू झाला आहे. आज भारतीय रेल ही जगातील सर्वात मोठ्या रेल व्यवस्थापकांपैकी एक मानली जाते. लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत रेल्वेचा एक खूप मोठा वाटा आहे. रेल्वेबरोबरच मोटर वाहनांचे युग पण सुरू झाले. कार, बस, ट्रक आणि मोटरसायकली यामुळे रस्ते वाहतूक अधिक विकसित झाली. विशेषत हेन्री फोर्ड यांनी कारमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले आणि कार सामान्य माणसालाही परवडू लागली. ती पहिली कार होती ज्याचं नाव आहे मॉडेल टी, जी फोर्ड कंपनीनी चालू केली होती. यामुळे शहरांचा विकास झपाट्याने होऊ लागला. मित्रांनो, प्रवास अजून खूप आहे, पण त्याआधी ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत.

मित्रांनो, द्विचक्री वाहनांनी तर सामान्य माणसाचे जीवनच बदलून टाकले. सायकलपासून सुरू होऊन पुढे स्कूटर आणि मोटरसायकली आल्या. आज भारतात द्विचक्री वाहनांचा वापर सर्वाधिक केला जातो, कारण ती स्वस्त, सोयीस्कर आणि वाहतुकीच्या गर्दीतही सहज चालवता येतात. विमान वाहतुकीचा शोध हा मानवाच्या इतिहासातील सर्वात रोमांचक टप्पा आहे. राईट बंधूंनी पहिले विमान यशस्वीपणे उडवले आणि मानवाने आकाशात झेप घेतली. आज आपण काही तासांमध्ये एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकतो. विमान वाहतुकीमुळे पर्यटन, व्यापार आणि आंतरराष्ट्रीय संबंध अधिक मजबूत झालेत. शहरांमध्ये मेट्रो रेल्वे आणि मोनोरेल यासारख्या आधुनिक वाहतूक प्रणाली पण सुरू झाल्या आहेत. दिल्ली मेट्रो आणि मुंबई मेट्रो यासारख्या प्रकल्पांमुळे लोकांचा प्रवास वेगवान आणि आरामदायी झाला आहे. ट्रॅफिक कमी करण्यासाठी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सार्वजनिक वाहतुकीला हे प्रोत्साहन दिलं जाऊन राहिले. परंतु वाहतुकीच्या वाढत्या वापरामुळे अपघातांचे प्रमाणही वाढलेत, त्यामुळे सुरक्षा नियमांची गरज निर्माण झाली.

हेलमेट, सीट बेल्ट, ट्रॅफिक सिग्नल, स्पीड लिमिट आणि झेब्रा क्रॉसिंग यांसारख्या नियमांची अंमलबजावणी करण्यात आली. आज वाहन चालवताना सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट मानली जाते. तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहनांची सुरक्षितता आणखीन वाढली आहे. एअरबॅग, ABS ब्रेक्स, पार्किंग सेन्सर, रिव्हर्स कॅमेरा आणि ऑटोमॅटिक ब्रेकिंग सिस्टम यांसारखी आधुनिक फीचर्स आता वाहनांमध्ये उपलब्ध होऊ लागलेत. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करण्यात मदत होते. मित्रांनो, कार्यक्रमात पुढे ऐकूया अशी ही बनवा बनवी ह्या चित्रपटातलं हे गाणं. गायक कलाकार आहेत सुरेश वाडकर, सचिन आणि अमित कुमार.

मित्रांनो, वाहतुकीमुळे प्रदूषणाची समस्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेल वाहनांमधून निघणारा धूर पर्यावरणासाठी घातक ठरू लागलाय. त्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहनांकडे जगाचा कल वाढत आहे. इलेक्ट्रिक कार, ई स्कूटर आणि इलेक्ट्रिक बस या भविष्यातील वाहतुकीचे महत्त्वाचे साधन ठरून राहिलेत. आज जग स्मार्ट ट्रान्सपोर्टच्या दिशेने वाटचाल करून राहिले. चालक विना चालणाऱ्या गाड्या, बुलेट ट्रेन आणि हायपरलूप अशा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ट्रॅफिक नियंत्रण प्रणाली या सगळ्यांवर संशोधन सुरू आहे. भविष्यात वाहतूक अधिक वेगवान, अधिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होईल अशीच अपेक्षा. वाहतुकीमुळे केवळ प्रवास सोपा नाही झाला, तर समाज, व्यापार, शिक्षण आणि संस्कृती यांचाही विकास झाला आहे. गाव आणि शहरांमधील अंतर कमी झालेत. लोकांना नवीन संध्या मिळू लागल्या आणि जग एकमेकाच्या अधिक जवळ आले. म्हणूनच वाहतूक व्यवस्था ही कोणत्याही देशाच्या प्रगतीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की वाहतुकीचा हा प्रवास म्हणजे मानवाच्या बुद्धिमत्ता, मेहनत आणि जिद्दीचा प्रवास आहे. पायी चालण्यापासून ते अवकाश संशोधनापर्यंतचा हा प्रवास खरोखर प्रेरणादायी आहे. पण या प्रगतीसोबत आपली जबाबदारीही वाढते. वाहतुकीचे नियम पाळणे,

पर्यावरणाची काळजी घेणे आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमातून इतकंच. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. मी कृष्णा जाधव निरोप घेतो. नमस्कार. हे आकाशवाणीचे बडोदा केंद्र आहे. 93.9 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत होतो मराठी कार्यक्रम.

रंगली मारी मिठी प्यारी, अरे रंगली मारी मिठी प्याली, हालत जो तू मारी, अरे हालत जो तू मारी। अरे ए ए कौन आवे, ओ हो कौन आवे, रंगली मारी आंख कहे ते साचू, जो रंगली होय तो चौकस आज श्रीफल धरू हूं काचू, जो रंगली होय तो चौकस आज श्रीफल धरावू काचू। आ रंगली जावी, आओ रंगली गा।